0: पीएम फसल बीमा योजना से करीब 2,00,000 करोड़ रूपये क्लेम के रूप में किसानों को मिले हैं।
1: मुंगारु हंगामिन बेले वीमे गागी ईगा नोंदणी माडिकोळ्ळिरि।
2: बैंक सामान्य सेवा केंद्र ग्राम अवन केंद्र ಹೆಚ್ಚಿನ ಮಾಹಿತಿಗಾಗಿ www.samrakshane.karnataka.gov.in ವೆಬ್ಸೈಟ್ಗೆ ಭೇಟಿ ನೀಡಿ.
3: ಬೆಳೆಗೆ ವಿಮೆ ಮಾಡಿರಿ, ತಕ್ಷಣ ರಕ್ಷಣೆ ಗಳಿಸಿ ಅಕಾಲಿಕ ಮಳೆಗೆ.

आजच्या ऐकोप्यानं कोंगनीनाथ कार्यक्रमात आवलिडिया रॉड्रिगस उजरे. तुमका समय इस्तांग नमस्कार. कोंगनीनाथ कार्यक्रमात आता आमी ऐकूया पहिलं गीत. साहित्य रोशन क्रास्तानी लॉयड रेगो, संगीत वेनिल वेगस, गायलेले जावन आसात प्रज्योत डेसा, गीत तुझो मोग म्हाका आसला.

मुख लगीत साहित्य लॉयड रेगो संगीत विनिल वेगस गायलेले जाऊन असात प्रज्योत डेसा आणि मेघना सल्डाना गीत जिनियंत ये

या गीता सवे आईचे ये कार्यक्रम संपयता मुकल्या कोंगणीनाथ कार्यक्रमान मेळता. देव बरे करू. येदोळवरेक कोंगणी पदा कोंगणीनाथ कार्यक्रम ऐकून असल्यात ऐकून रावात रेडिओ निनाद 90.4 FM. हे जनमनाचे नाद तरंग.